0: हजुर
1: हस्
0: अलिसा आई लभ यु
2: व्हाट औकात हेर्छस् तैँले
0: औकात हेर्छस्